नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो चॅनला वेळेला आम्ही उलयतात. 1278 किलो हर्ट्जचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक येता न्यूज ऑन एआयआर आनी आकाशवाणी पणजी. आजवार बुधवार, भारतीय सौर दीस 24 आषाढ शके 1948 म्हळ्यारच 15 जुलय 2026. सकाळची बरोबर 5:55 आनी 45 सेकंद जाल्ले आसात. आयच्या दिसाच्या वितरावणेक आमी सुरवात करतात. तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार आयच्या ह्या सभेत. सुप्रभात.

आकाशवाणी पणजी 5:15 झाली असतात. जाणून घेऊया आज आमच्या कार्यावळीची रूपरेषा. आज विद्राव झाल्या कार्यावळीची रूपरेषा हे प्रमाण असा. 10:10 रायगोपाग्रवात पुष्पांजली भक्ती संगीताचा लाभ घेतल्या उपरांत 12:32 ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आज उस्ताद मुनावर अली खां आपल्या गायनात राग बैरागी आणि राग ठुमरी भैरवी सादर करतले. सात वरा 10 मिनिटांचेर कार्यावळी. नमस्कार गोवा. दहा वरा 10 मिनिटांचेर कार्यावळ मराठी गीतांची. जाल्यार 11:05 कोकणी सुगम संगीत. दनपारच्या सभेन 12:05 फोन इन अस्तुरी. आयचो विषय जनरल डेंटल अवेअरनेस म्हणजे जागृताय दातांच्या भलायकेची. मुखेल सोयरे डॉ राजन लंबूर आणि सादरीकरण चारुशैला देसाय हांचे. कातारा 1:05 जाल्यार मराठी गीतांची कार्यावळ 2:00. दोन वरां 32 मिनटांसावन कार्यावळी पश्चिमी संगीताची जाल्यार 2:32 तुमकां आयकुपाक मेळटली कार्यावळ जूक बॉक्स आरजेस चॉईस 3:00. साडे 3:00 प्रायोजित कार्यावळ एनसीआरटी. 4:05 डान्स हिट्स

जरा 10 मिनटांचेर करया वो इन टॉप गियर. पाच वरा 35 मिनटांचेर मराठी गीतांची कार्यावळ. सवरा 5 मिनटांचेर रेनबो सांज. सात वरा 10 मिनटांचेर कार्यावळ फोन इन चित्ररंजन. साडे 8 वरांचेर कार्यावळ सदाबहार गीतांची. 9 वरांचेर प्रायोजित कार्यावळ पिलर ऑफ फायर. 9:30 वरांचेर पश्चिमी संगीताची कार्यावळ व्हॉट्स हॉट आयकुपाक रावात. जाल्यार 10:05 फोन इन कार्यावळ आसतली. आणि रातच्या 11 वरां 10 मिनटांचेर आयकुपाक रावात द फील गुड आर. तर ही आशिल्ली रुपरेजा आज आमच्या FM रेनबो 7 वितरणाच्या मुखेल अशा कार्यावळींची. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो सकाळचे 6 वरां ते सांजेच्या 12:05 मेरेन तुम्ही आमच्या कार्यावळींचा लाभ घेऊ शकता फक्त 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो चॅनलाचेर.

आकाशवाणी पणजी सवारा 32 मिनटां जाल्लीं आसात. आयकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. कार्यावळींत आज आयकुया उस्ताद मुनावर अली खां हांचें

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आम्ही ऐकतात उस्ताद मुनावर अली खान यांचे गायन. आपल्या गायनात त्यांनी सादर केलं राग बैरागी. त्यांच्याच गायनात मुखार ऐकूया ठुमरी भैरवी.

उस्ताद मुनावर अली खानच्या गायनात आम्ही ऐकली ठुमरी भैरवी. इथल्यान ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगात जपता. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो कांय किनात आयकुपाक रावात. इंग्लिशींतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान.

0: नमस्कार गोवा, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ प्रभात तुमका सगळ्यांक. माई मोगाचो उर्बिभरीत येवकार. नमस्कार गोवा कार्यावळींत तुमका सगळ्यांक देव बरो दीस दिवं. तर मोगळ्याक पयलू आयच्या दिसाची सुरवात करुया आनी आयकुया आयचें विचार किरण.
1: महात्मा गांधी म्हणतात, खंयच्याय देशाची संस्कृती थंय रावपी लोकांच्या काळजांत आणि आत्म्यात वास करून राविल्लीच असता. तिचे योग्य रितीन जिवापाड जतन करप हे आमचे शासनाचे कर्तव्य जावन असा.

0: हे आशिल्ले आयचे विचार किरण. तर जाणून घेऊया आयच्यो खास अश्यो घडामोडी, जाणून घेऊया दिनविशेष सेगमेंटातल्यान.
1: दिनविशेष.

पंदरा जुलय दीन विशेष. आयचो हो दीस दर वर्सा वर्ल्ड यूथ स्किल्स डे म्हणून पाळटा, जागतीक युवा कौशल्य दीस. तरणाट्यांक रोजगार तशेंच सन्मानीय अशें काम आनी उद्योजकते खातीर आवश्यक कौशल्य उपलब्ध करून दिवपाचें धोरण.

महत्व ओळखुपी आयचो हो दीस. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेन 2014 वर्सा 15 जुलय हो जागतीक युवा कौशल्य दिन म्हणून घोशीत केल्लो आणि तेन्ना सावन आयचो हो दीस युवा कौशल्य दीस म्हणून पाळटात. समाजातल्या तळागळांतल्या लोकांक नोकरेच्या निमतान रोजगाराच्या निमतान संधी उपलब्ध करून दिवपाचे काम करता आयचो हो दीस. तेच वांगडा तरणाट्यां मदीं जागृकताय निर्माण करपाचे, तांच्या आंगान आशिल्ल्या कुशळताये बद्दल जागृक रावपाचे आनी प्रोत्साहन दिवपाचे काम करता आयचो हो खास दीस. तरणाट्यां मदीं आशिल्ली क्षमता वळखून तिका वाव दिवन आनी तांची ही शक्त एका ठरा

0: कडेन केल्या. तशेंच मडगांवां पालिकेच्या जार्दिनांत चलपी वायट गजालींचेर बंदी घालपाक थंय सुरक्षा दवरची अशी सुचोवणी मडगांव पालिकेक केल्या अशें मडगांवचे आमदार आनी भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी सांगलें. मडगांव पालिकेन काल कामत हांणी घेतिल्ल्या लोककाराणे सुनावणी वेळार मोठे संख्येन नागरीक हजर आशिल्ले. कामत हांणी स्वता लोकांची कारणी जाणून घेतली आनी कितलेशेच प्रस्न थंयच सोडयले. प्रधानमंत्री मुद्रा येवजणेन गोंयच्या रत्नदीप आनी गणेश सावंत ह्या दोन भावांच्या जिवितांत बदल घडोवन हाडपाक आदार दिला. तांणी अनिश्चिततायेच्या काळाचे रुपांतर एक यशस्वी वेवसायान केला. विणा तारण मुद्रा रिणापासून सुरू करून तांणी गोंयांत खेळा जर्सी क्षेत्रांत तो एक मुखेल उद्देग उबारला. ह्या दोन भावांच्या प्रवासाविशी आनीक जाणून घेवया.
1: हांव बँकेन गेलो, स्टेट बँक ऑफ इंडिया, तितून हांवें त्या मुद्रा लोनाक एप्लाय केले. एप्लाय करतकूच म्हाका विदीन अ वीक म्हणटा तशें लोन म्हाजे अप्रूव्ड जाले.
2: ती एक फर्स्ट ऑर्डर जी आमची क्लिक जाली तेन्नाच्यान वी आर लायक आतां नॉन स्टॉप आतां कंटिन्यू ऑर्डर्स आमच्यो चालू आसा. अँड टुडे वी आर प्रोड्युसींग अराउंड 300 जर्सीस पर डे. वी आर द वन ऑफ द लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर्स फॉर स्पोर्ट्स जर्सीस इन गोवा.
1: लोन घेतले तितूंतल्यान आमी परत एडवान्स मशिनरी घेतली आनी तितून आतां आमच्या कडेन ऑलमोस्ट आतां 28 लेडीज स्टाफ आसा आनी 6 जेंट्स स्टाफ आसा.
0: फाटल्या 24 वरां नैऋत्य मॉन्सून राज्यांत दुबळो आशिल्लो. गोंयांत 15 ते 20 जुलै मजगतीं चडांत तापमान 33 ते 34 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 26 ते 27 डिग्री सेल्सियस मजगतीं आसपाची शक्यताय आसा. फिफा विश्वचषकांत अमेरिकेन टेक्सासांतल्या डलास स्टेडियमांत काल राती जाल्ल्या पयल्या सेमीफायनल मॅचींत स्पेनान फ्रांसाक 2-8 असो हारोवन फायनलींत सुवात मेळयली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो आज सांच्यो 7 वरांक.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

उदित नारायण आणि अलका याग्निकांचं जोडस्वर लक्ष फिल्मातल्या या गीताखातीर. आज 15 जुलै 15 जुलै 1915 दिसा मुंबईत पहिली मोटर बस सेवा सुरू झाली. बेस्ट बसीस किंवा लाल परी म्हणून जांची मुखार ओळख निर्माण झाली. पहिली बस सेवा कोलाबातल्या अफगान चर्च ते क्रॉफर्ड मार्केट मेरेन आशिल्ली.

वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

क्रिश फिल्मा खातीर हो आवाज सोनू निगम आनी श्रेया घोशाल हांचो राजेश रोशन हांचे संगीत 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो तुमी आयकतात कार्यावळ नमस्कार गोवा. ऐकुया शर्मिला कश्यप हांच्या आवाजांत हें गीत.

इरेन्यू हांचो आवाज आमी आयकलो ह्या कतारा खातीर कतारांची कार्यावळी तुमी एकदात 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो चॅनलाचेर कार्यावळी ह्या खिणाक आयकुया. जॉयल गायतात फियोना.

बरोबर 8:40 रायक उपक्रमात कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आमच्या स्टुडिओतल्यान कातारांची कार्यावळ तुम्ही ऐकत आहात. आम्ही मेळटली परत कातारांच्या कार्यावळीत 8:50 ऐकत रावात 105.4 MHz FM रेनबो.

0: एमएसएमई आणि उद्योजक लेगीत भारत टेक्सात वाटो घेतात अशें प्रसारमाध्यमांकडेन उलयतना मंत्री गिरिराज सिंग हांणी सांगले. तांणी फुडें उलयतना म्हळे,
1: दुनिया के 130 देशों से ऊपर बायर आए, अभी मोदी जी ने 56 देशों से एफटीए हो रहा, कुछ से हो गया है कुछ से बाकी, ये बताता है कि आज 60,000 से ऊपर एग्जीबिटर आए। और सबसे बड़ी खासियत है इस एक्सपो में 90% एमएसएमई आए। मैं उम्मीद कर रहा हूँ कि इस बार जो बायर आ रहे हैं ये सारे दुनिया के रिकॉर्ड को तोड़ेंगे।
0: ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: भारतात हैदराबादात आयज सावन ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांची 12वी बसका जातली. 2 दिसांच्या बसकेत भारताचे ब्रिक्स वांगडी देशातले कामगार आणि रोजगार मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी एकठांय येतले. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हे बसकेचे अध्यक्षपद सांभाळटले. सामाजिक सुरक्षा मुखार व्हरप आणि कामगार बाजारपेठेचे औपचारिकीकरण आणि कामगार बळात बायलांचो आस्पाव आणि तो वाढप अशा 4 प्राधान्य क्षेत्रांचेर मंत्री विचार करतले. तसेच रोजगार कार्यपंगडान तयार केल्ल्या घोषणापत्राचो मसुदोय बसकेत विचार करून आपणायतले. कामगार बाजारपेठ धोरणां, कामगार कल्याण, कुशळटाय उदरगत आणि समावेशक रोजगार हांचे विशीं ब्रिक्स देशांमदीं सहकार्य घटमूट करपाचो हेत आसा. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज ब्रुसेल्सांत युरोपियन युनियनच्या विदेश वेव्हार आणि सुरक्षा धोरणा खातीरचे उचेले प्रतिनिधी काजा कल्लास हांची भेट घेतली. अस्तन आशियात शांतीकाय आणि स्थिरताय सुनिश्चित करपाच्या गरजेचेर तांणी चर्चा केली अशें एका सोशल मिडिया पोस्टात डॉ जयशंकर हांणी म्हळां. दोनूय फुडाऱ्यांनी सुरक्षीत दर्यादेग वेपाराच्या म्हत्वाचेर लेगीत चर्चा केली. पुरवण साखळेची लवचिकता सुनिश्चित करपा खातीर भारत युरोपियन युनियन धोरणात्मक भागीदारी फुडें व्हरपाचेर लेगीत हे वेळार चर्चा जाली अशें मंत्र्यांनी सांगलें. वेपार, तंत्रगिज्ञान, सुरक्षा आणि संरक्षण ह्या मळांनी दोनूय देशांमधले सहकार्य आणि घटमूट जायत आशिल्ल्यान भारत युरोपियन युनियन संबंधां खातीर हे एक इतिहासीक वर्स आसा अशें आनीक एका पोस्टांत काजा कल्लास हांणी म्हळां. भूंयसंपादनाच्या पुराय प्रक्रियेचे वेवस्थापन करपा खातीर रेल्वे भूमी पोर्टल सुरू करतले अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल दिली. आतां कंटेनरांत रासायनीक साराची येरादारी करूं येता. वीज प्रकल्पांत तयार जावपी फ्लाय ॲश आतां कंटेनरांत व्हरतले, जाका लागून ताचो बारीक धूल पर्यावरणाक दुशीत करूंक शकचो ना अशें वैष्णव हांणी म्हळां. हे वेळार मुखार उलयतना तांणी म्हळें,
3: fly ash major environmental hazard. How do we convert this environmental hazard into a usable thing, into a positive economic activity? Ye thought process ke sath is reform ko liya gaya. Agar hum fly ash ka ek acha transportation mechanism bana sakte hain, to then we can use fly ash in economic way, cement mein, production mein use kar sakte hain, ya fir road construction ya kisi dusre construction mein hum kaam mein le sakte hain.
0: मूळ भारतीय आशिल्ले नासाचे अंतराळवीर अनिल मेनन हांणी काल भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे राती 8:17 रशियाच्या सोयूज MS-29 यानांतल्यान अंतराळांत वचपाक भायर सरले. वैज्ञानीक संशोधन आणि नवे तंत्रगिन्यानाचे प्रदर्शन हाचेर लक्ष केंद्रीत आशिल्ल्या 8 महिन्यांच्या मोहिमेचो भाग म्हूण ही तांच्या पहिल्या अंतराळ प्रवासाची सुरवात आसा. सोयूज यानान कझाकिस्तानातल्या बायकोनूर कॉस्मोड्रोम हांगाच्यान उड्डाण केले. तातूंत मेनन हांचे वांगडा रॉसकॉस्मोसचे अंतराळवीर प्योत्र डिबुरो आणि एना किनिकिना आशिल्ले. यान प्रक्षेपणाच्या थोड्याच वेळात कक्षेत पावले आणि सुमार 3 वरांचो 2 कक्षीय प्रवास केल्या उपरांत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रिचाल मॉड्युलाक आपसूक जोडले. नासाच्या माहिती प्रमाण नव्यान तयार केल्लो हो क्रू 2027 सुमार 8 महिने हे कक्षीय प्रयोगशाळेत रावल्या उपरांत धर्तरेर पावतले. हवामान खात्यान आयज ओडिशात व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. ते खातीर रेड अलर्ट जारी केला. आयज बिहारात आणि फाल्यां मेरेन ईशान्य भारत, छत्तीसगड, झारखंड आणि अस्तंत बंगालात

आकाशवाणी पणजी 8:51 आणि 27 सेकंद झाले आसात. स्टुडिओतल्या घड्याळचेर कार्यावळ आसा कातरांची. आयवन गायतात रोझियाना.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली.

नाम निर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध असात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

म्युझिकली यो 6.5 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो कार्यावळीचा सदाबहार सदाबहार गीतांच्या कार्यावळीत या किणाक ऐकूया साजन बिना सुहागन फिल्मा खातीर मोहम्मद रफी हांचो स्वर.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा अरुण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विरल।

अनुराधा पौडवाल व सुरेश वाडकर यांचे जोडस्वर आपण ऐकलेत या गीतासाठी. मराठी गीतांचा हा कार्यक्रम ऐकूया आशा भोसले व सुरेश वाडकर यांचे जोडस्वर.

उपचार केल्यात जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरावर कॉल करा.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम. देवकी पंडित यांच्या स्वरात ऐकूया हे गीत.

सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मराठी गीतांचा हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय. आकाशवाणीचं हे पणजी केंद्र आहे. 11 वाजता आहे. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आता आम्ही प्रसारित करीत आहोत.

105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची ही आसा FM रेनबो सेवा. 11:05 जाल्ले आसात. आयकुया सुगम संगीताची कार्यावळ. कार्यावळीची सुरवात माया सुकठणकर हांच्या आवाजातलं हे गीत.

0: आशालता बाबगावकरांच्या आवाजात ऐकूया मनोहरराय सरदेसाई यांची गीतरचना.
1: झाला खुशी पाट्यार घाली फुलारा शिवाचे काशी लायले डोळे यो रे यो मगन पिशल झाला खुशी पाट्यार घाली फुलारा शिवाचे.

आयकुपी हांव तुमकां याद करून दिता. आतां बरोबर 12 वरां जावन 5 मिनटांचेर आयकुपाक रावात फोन इन लायव अस्तुरी. आयचे आमचे मुखेल सोयरे आसात डेंटिस्ट डॉक्टर राजन लांभोर. आयचो आमचो विशय आसा जागृताय दातांच्या भलायकेची. सादर करतात चारुशिला देसाय. संपर्का खातीर फोन नंबर आसा 08322224457, तशेंच 08322421285. आयकुपाक रावात 12 वरां 5 मिनटांचेर लायव फोन इन अस्तुरी.

मोगुबाई कुर्डीकर. माई ह्यो फकत स्वच्छ नांव केलें ना, तर भारतीय संगीताक तांणी एक बळकट असो वारसो दिलो. तांच्याच तालमीत तयार जाल्ली

त्यांची थू म्हणजेच गान सरस्वती. गान सरस्वती किशोरी आमोणकर. किशोरीताईंच्या गाण्याचेर माईंची, संस्कारांची आणि शिस्तीची गडद छाप आशिल्ली. कुर्डीगांवच्या रवळनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात गुणगुणपी एक ल्हान चलयेन फुडें वचून भारतीय शास्त्रीय संगीताच्या दरबारात आपलें अठळ स्थान निर्माण केलें. आयज अशा ह्या संगीत विश्वातल्या मोगुबाई कुर्डीकर म्हणजेच माई गान तपस्विनी मोगुबाई कुर्डीकर हांच्या जयंती निमतान तांकां स्वराक कोटी कोटी नमन.

0: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अंदू वर्सा आकाशवाणी पणजी केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काजान सावन परबी भेटयता. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची पर्वणी घेवन आकाशवाणी दिसभर आमची मना रिजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनींत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वयल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचे भाग्य म्हाका लाभले. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहीत केला, त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदा 90वें प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीक भेटयता.
1: सुगम संगीताच्या कार्यावळीत आता ह्या उपरांत ऐकूया अजय नायक आणि गौतमी हेदे यांच्या जोड आवाजात बाकीबाब बोरकर यांची गीतरचना.

0: एम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादय चॅनलावरल्यान तुम्ही ऐकतात ही लाईव्ह फोन इन अस्तुरी. तुम्ही जर रेडिओ थोडंसं उसरा लायला असत जाल्यार आमच्या स्टुडिओत असात मुखेल सोयरे डेंटिस्ट डॉक्टर राजन लांबोर आणि विषय असा जागृताय दातांच्या भलायकेची. दोतोर, परतून एकदा आम्ही तुमकां येवकार दिता फुडें वतना. आमचे सदचेच आयकुपी म्हापशे सावन ताणें आमकां फोन केल्लो, माया तळकर. ते विचारता ब्रश करपाची योग्य पद्धत, वेळ आणि पर्यायान जतनाय ह्या विशयाचेर तुम्ही कितें सांगशात?
1: बरो प्रश्न आसा आणि सगळ्या आयकुप्यांनी हो इम्पॉर्टंट आणि सगळ्यांनी करचो. आता पहिले म्हणजे पहिले सुवातेर आम्ही पळोवया की ब्रश करपाची पद्धत. आता एक नॉर्मल मनीस ब्रश करता, हांव जनरल करता आसतना नॉर्मल मनशाक न्ही एड्रेस करता, तांकां कांय दांताची किंवा गम्साची इजा ना किंवा ताका त्रास ना असल्या कंडिशनाक पयलीं सांगता. नॉर्मली आमी दिसाक दोनदा ब्रश करपाक जाय, एक सकाळीं उठल्या उपरांत आनी एक रातचे न्हिदचे पयलीं. हांव जर दोना भितर तुमी जर म्हाका प्रेफरन्स दी म्हूण सांगल्या रातचे न्हिदचे पयलीं म्हणटलो. कळ्ळें तुमकां? कारण दिसभर आमी जे कितें जेयता ताचे जे कण आसता न्ही ते दांतार उरता, आनी ते जर रातभर तोंडान आमच्या उरले जाल्यार ते एक बरें एनवायरमेंट करता दांत किडपा खातीर. सो आय विल प्रिफर एनी वन टू ब्रश ट्वायस, वन्स इन द मॉर्निंग आनी एकदां रातचे न्हिदच्या पयलीं. ब्रश करपाक तुमकां टायम लागतलो कितलो? 2 मिनटां. आतां तांणी विचारली पद्दत खंयची. आतां सायंटिफिकली 5 नांवां आहा, आय कॅन टॅल लायक ओके. एक म्हणटा तेका फॉन्स टॅक्नीक, दुसरें म्हणटा बास टॅक्नीक, तिसरें मॉडिफायड बास टॅक्नीक, क्लेमन्स टॅक्नीक, मागीर अशें खुबशे आहा. पूण साद्या भाशेन सांगपाक म्हणल्यार तुमचे 3 ब्रश ब्रिसल जेन्ना आसता न्ही तो 3 दांतांच्या भागान दवरपाचो एट 45 डिग्री.
0: ओके,
1: हेल्दी दांताक एट 45 डिग्री बॅक एन्ड फोर्थ मुवमेंट. आनी ब्रश करना आमी वयल्यान सकयल पेंटाचे ब्रश केल्या भशेन सकयल हाडप ताका.
0: ओके,
1: ही नॉर्मल टॅक्नीक हेल्दी भितर. दुसरें, भुरग्यां भितर स्लायटली ते राउंड करपाक जाता. हांव म्हाका याद आहा हांव खूब फाटी म्हाका भुरग्यांचे टॉक दिवपाक पळयताले, सो तांकां हांव एक टॅक्नीक शिकयतलो अप एन्ड डावन राउंड एन्ड राउंड तशी मेथड. सो ती समजोवपाकूय बरी आनी वापरपाकूय बरी भुरग्यां खातीर. व्हडल्या खातीर द बेस्ट थींग इज बास मेथड ऑर मॉडिफायड बास मेथड, ज्या जाग्यार 45 डिग्रीचे 3 दांत एका बरोबर 20 स्ट्रोक आनी वयर सकयल. ताणें कितें जाता की तुमचे जे म्हणजे आमच्या सगळ्यांचे दांताचे एक थीन लेयर आसता प्लाक म्हणटात ताका, तो क्लियर जावपाक बरें जाता. आनी एवरी 6 मंथ आय विल एडवायज देम टू विजीट अ डेंटिस्ट.
0: ओके, 6 महिन्यांनी. सो माया तळकर म्हापशे सावन तुका देव बरें.

0: ताका तो क्लियर जावपाक बरें जाता. आनी एवरी 6 मंथ आय विल एडवायज देम टू विजीट अ डेंटिस्ट
1: ओके
0: इफ
1: दर
0: रिक्वायर.
1: स म्हयन्यांनी एक
0: हय
1: जतनाय
0: बेस्ट
1: म्हणून आपणें वचप.
0: बेस्ट या
1: सो माया तळकर म्हापशे सावन तुका देव बरें करूं. तुवें एक प्रश्न विचारलो साधोच पूण खूब म्हत्वाचो. दोतोर एका भुरग्यान म्हाका फोन केल्लो. तो म्हणटा आपलें नांव सांगू नाका, ताका मातशें ऑकवर्ड जाता. तो म्हणटा खाले की दांत घासप ही आपली संवय. घरा आसतना तें शक्य आसा, पूण आतां ताका नोकरी लागल्या, तो भायर वता तेन्ना तें शक्य आसना. पूण ताका ती इतली संवय जाल्या की ताका तें जमना आनी ताका तें आतां शक्यूय ना. जाल्यार आपणें कितें करप?
0: पळय, चूळ भरपा जाता,
1: गोट भरप,
0: गोट
1: हय
0: भरपाचो. एवरी फूड जेयल्या उपरांत जर ताका ते रियली एक हॅबीट जावन पडला जाल्यार द बेस्ट थिंग आय एल एडवायज लायक रिन्स करात, प्रॉपरली रिन्स करात, ही वील फील नायस. ऑर देर आर सम एजंट्स ही कॅन कॅरी. म्हणजे आयज कामार ब्रश व्हरपाक काय म्हाका दिसना खंय पाबंदी आसतली किंवा ते रिस्ट्रिक्शन आसतले, पूण दॅट कॅन बी कॅरीड. बट माय एडवायज वील नॉट डू एनीथींग ओवर, डोंट ओवर डू एनीथींग.
1: सो घोट घेतल्यार जाता
0: बेस्ट
1: प्रत्येक
0: क्लीन.
1: हय,
0: आफ्टर जेयल्या खाल्या उपरांत निवळसाण आनी चूळ भरप इज द बेस्ट एडवायज आय कॅन एडवायज इन दीस कंडीशन.
1: ओके, सो जर तूं बाबा हो कार्यक्रम आयकता आसत जाल्यार तुज्या खातीर हें दोतोराचें उतर की तूं जर तुका शक्य ना ब्रश घासप जाल्यार तुवें घोट घेतल्यार जाता. दोतोर आनी एकट्या मनशान म्हाका फोन केल्लो, ताका जाणून घेवपाक जाय. ताणें ताकाय नांव सांगपाचें ना, श्वासाची दुर्गंधी. हाचेर तुमी कितें?
0: चारुशला, आमी जेन्ना श्वासाची दुर्गंधी म्हणटा न्ही, ताचेर खूब कारणां आसात. साद्यान सादें कारणूय सांगता आनी डिजीज कारणूय सांगता. साद्यान सादें कारण म्हणल्यार कितें? इम्प्रोपर ब्रशींग. कशें ब्रश करप किंवा निवळसाणेन निवळ दांत निवळ जायना तेन्ना, किंवा आमी जेवण जेयता ताजे भितर लसूण कांदो किंवा कितें वास येवपा सारके गोश्टी तोंडांत आमी घातला, कळ्ळें तुमकां? आनी ताजे उपरांत आमी सारके निवळ करूं ना जाल्यारूय ताणें वास येता. साद्यान सादें आनी एक म्हटल्यार आमचें तोंड समज 2 वरां परस बंद उरलें जेयल्या उपरांत किंवा कामान बिजी आसता न्ही, कोण काय एवरी टायम ब्रश करना, समज 2 वरां परस बंद उरलें चड आनी समज आमी तो उदक बी पिवूं ना जाल्यारूय तोंडाक वास येता. इट इज इट मे नॉट बी नॅसेसरी अनहेल्दी. सेकेंड थींग, सायनस प्रोब्लम आसा, ताजे भितर केन्ना केन्ना वास येवपाक लागता. पोटान सारकें ना जाल्यारूय, दांत किडला तोंडान जाल्यारूय वास येता. ही सगळी म्हणजे इट्स अ लायक अ कॉम्प्लेक्स थींग, एकूच कारण आसूं शकना. आनी थोडे फाटी आमचें तोंड जरी जस्ट नाकाचें सकयल आसलें तरी आमचो आमकां वास येना. हाजे खातीर न्हू थोडे सायकोलॉजिकली ऑब्सेस आसतात लोक, म्हज्या तोंडाक वास येता काय, म्हज्या तोंडाक वास येता, ते सुद्दां कंडिशनान तांकां दिसता की तांकां वास येतल्या भशेन. सो हाजे भितर वायड वेरायटी आसल्या कारणान माय एडवायस वील बी, ऑन एन एवरेज समजा 2 वरां परस कोणाचें तोंड बंद उरता जाल्यार ताका जाता. पूण त्याच बरोबर जर कोणाकूय तशें जर दिसता कितें प्रोब्लम आसा जाल्यार ताणी म्हाका दिसता की डेंटिस्टा कडेन वचून एकदां ताजी विचारपूस करची, ताणी करून ताका.
1: तर तुमी इतली सुंदर कारणां दिल्या की कित्याक वास येता. कोणाकूय दिसता की आपल्याक दुर्गंधी आयली जाल्यार वड कितें जालां आसत, पूण तुमी म्हळें की कांदो लसूण खाल्यारूय येता आनी तुका भितर डायजेशनाचे प्रोब्लेम, अनेक कारणां तुमी सांगले आनी तुमी म्हत्वाचें सांगले की तुमकां जर दिसता जाल्यार तुमी डेंटिस्टाक
0: वचून मेळचे.
1: आनी एक प्रश्न घेवया दोतोर. ताणें विचारलां, ताजें नांव मीना नायक. ताणें म्हाका खंयच्यान फोन केला तो सांगू नाशिल्लो. ते म्हणटा की थंड उदक पिलें की म्हजे दांत केन्ना केन्ना शिणशिणटात. एक्च्युली दोतोर, दांत शिणशिणप म्हणजे एक्झॅक्टली कितें जावं?
0: सेन्सिटिव्हिटी. आतां पळयात, कोणीय एक जनरल मनशाक तुमी विचारलें न्ही जाल्यार दांत दुखता म्हणटलो. दांत दुखप आनी दांत सणसणप हाचे भितर मातसो फरक आसा, तो हांव तुमकां थोडक्यान सांगता. सणसणप म्हणल्यार कितें? की तुमी थंड खाले किंवां गरम खाले तितल्याच पुरते, म्हणजे इन फ्यू सेकेंड्स ते नॉर्मल जाता. पेन इज थिंग वीच वील लिंगर, चड उरता 5 सेकेंड किंवां 10 सेकेंडा परस चड उरता. जर ट्रान्झियंट आसा जाल्यार सेन्सिटिव्हिटी म्हणटा. आतां दुसरें तुमी म्हटलें की कित्याक लागून जाता. आतां इन नॉर्मल कंडिशन समजा एक थंड आयस्क्रीम खालो आनी तो तोंडानूच उरल्या जाल्यारूय सणसणटले, पूण त्याच बरोबर समज दांत किडला किंवां दांत झरला, दांत तुटला आनी दांताचो कॅविटी जाला जाल्यार वयलो लेयर जो दांताचो आसता एनॅमल तो वेर आवट जाला जाल्यारूय सेन्सिटिव्हिटी जाता. इवन सादे हार्ड ब्रशान जर समज लोकांनी जर घासले आडवे जाल्यारूय एक तरेचो डिफेक्ट जाता दांताचेर, ताका पोना एब्रेजन म्हणटात.
1: ओके.
0: जर ते जाल्यार

0: आपले दांत किट्टात, मागीर ती म्हणटात चॉकलेटी खावं नाकात आनी गोड खावं नाकात. अशा आवयांक तुमी कितें सांगशात?
1: पळय, चॉकलेटी भुरगींच खातली. हांव म्हणना की व्हडल्यांनी खावच्यो न्ही, चॉकलेटी भुरग्यांनीच खावच्यो,
0: ना,
1: पूण
0: पूण
1: त्याच
0: हांव एक
1: बरोबर
0: दिसता.
1: हय, हांवें तुमकां म्हज्या दोनूय भुरग्यांचेर, म्हजी एक चली आहा एक चलो आहा, हांवें दोनूय भुरग्यांचेर एक्सपेरिमेंट केलो म्हटल्यार वायट जावपाना. अशें आसलें की जेन्ना चली, म्हजी व्हडली चली जाल्ली, तेन्ना म्हजी मिसेस म्हणपाक लागली, पळय तुजी डेंटिस्ट्री तुजे कडेन दवर, डोंट इंटरफियर विथ माय दीस थिंग. ओके, सो ती ताका 2-2 वरांनी फीड दिताली. हांव ताका सांगलें कितें की रातचें बाबा 9 वरां उपरांत एक फीड दिल्या उपरांत यू डोंट गीव हर. एन्ड हांवें तें ऑब्जर्व केलें की तिचे सगळे दांत भुरग्याचे किडिल्ले, म्हज्या भुरग्याचे. ओके, आय हॅड टू ट्रीट इट. सेकेंड चलो जालो म्हजो, जो आतां 18 वर्साचो चलो जालो, तेन्ना हांवें सांगलें आतां म्हजे आयकय म्हणून. आनी वी स्ट्रिक्टली सॉट टू इट, लायक हांव करतालो स्वता, बरो निवळ कपड्यान रातचे नायट फीड दिलें न्ही, काय हांव ताका निवळ कपड्यान दांत निवळ करतालो. आतां तर सिंगल फिंगर ब्रश
0: ब्रश
1: सुद्दां
0: आयला.
1: येयला, पूण जर ना सुद्दां जाल्यार एक बरो निवळ कपडो वॉश करून सारको ताजे खातीरूच दवरात, आनी ताणी निवळ करात लास्ट फीड दिल्या उपरांत. कारण नॉर्मली कशें आसा की दुदान साकर घालतात आमी,
0: बरोबर,
1: हां, आनी ते रातभर उरल्या कारणान भुरग्यांचे खास करून दांत पिड्ड्यार जातात.
0: किट्टा.
1: हां, असो हे ल्हान भुरग्यांचे उलयता, तांकां लास्ट फीड दिया, ताजे उपरांत गरज आसना, सकाळी फुडें उठोन सुशेगाद मागीर दियात तुमी, कांय इशू ना. त्याच बरोबर ल्हान भुरगीं म्हणटा तेन्ना आमी 3 ते 5, 6, 7 वर्सां
0: चॉकलेट
1: भर
0: खावपी.
1: चॉकलेट
0: हय
1: खावपी
0: हय
1: भुरगीं, स्वीट तांकां खूब आवडटा.
0: बरोबर.
1: आनी स्टिकी फूड खास करून जे कितें स्वीट आहा, दे आर अ मोस्ट पॉझिटीव रिझन फॉर केरीज.
0: ओके,
1: कळ्ळें तुमकां, थंय उरता ते आनी ताका लागून
0: सो
1: किडपाक.
0: अशा आवयांक तुमी कितें सांगतात?
1: बेस्ट थिंग इज लायक प्रेफरेबली मिनिमायज इट,
0: ओके,
1: प्रेफरेबली मिनिमायज. हांव बंद करा म्हणना,
0: ना
1: कारण
0: आनी तें
1: तेतून
0: जावचेंय ना.
1: जावचें ना. मिनिमायज इट, रिप्लेस इट वीथ आतां थोड्यो गोश्टी आहा ज्यो आमी घरा कडेन करूं शकता. आतां फॉर एग्जाम्पल लायक मे बी लायक फळां टू सम एक्सटेंड ऑल्टरनेट टू दॅट, अँड प्रेफरेबली एका बरोबर मातशें हांसत खेळत ब्रशींग शिकोवपाचें. चडूच स्वीट जाता जाल्यार स्पेशली आफ्टर मिल्स द ब्रश
0: ब्रश
1: करपाक,
0: करप.
1: दॅट इज वन गूड हॅबीट विच आय कॅन एडवायस.
0: सो आपल्या भुरग्यांचे दांत किट्टा असो जो अशें जी दूख दूख ज्या आवयांक आसा
1: आसता
0: तांच्या खातीर हो प्रश्न की हळूहळू कमी करात आनी दांत स्वच्छ घासपाची हें करात. दोतोर, मनान एक प्रश्न येता, हें आमकां संवय न्ही, सहज आमी टूथब्रश बदलनात, आसा तो आपलो बाबडो आसा. सो अशा वेळार तुमी कितें सांगशात?
1: आतां टूथब्रशा बद्दल पयलीं म्हणल्यार टूथब्रश कसलो वापरचो, केन्ना बदलचो, हे दोन प्रश्न आसता. टूथब्रशा भितर कशें आसता की
0: हार्ड आसता,
1: हार्ड
0: सॉफ्ट
1: आसता,
0: आसता.
1: सॉफ्ट आनी मिडियम.
0: हय,
1: नॉर्मली वी एज अ डेंटिस्ट वी एडवायज टू यूज सॉफ्ट.
0: ओके,
1: ताजे भितर एक मनशाक कशें कळपाचें की हांवें बदलपाक जाय ब्रश, जी ब्रशाचे जे ब्रिसल्स आसतात न्ही, ते फ्रेड जातात किंवा वांकडे जातात आनी ते तशेंच उरता. सो दॅट इज अ टायम ऑन एन एवरेज रफली ते म्हणटात की 2 ते 3 म्हयन्या उपरांत ते जाता. जर तुमी फोर्स बी यूज करता जाल्यार ते कडेन पयलीं जायत, पूण नॉर्मली एवरेजीचेर समजा जर तुमी ऑलमोस्ट सारखे करता अशें दवरया जाल्यार 3 म्हयन्यांनी सुमार ते वांकडे जाता. दॅट इज अ आयडियल टायम फॉर चेंज ऑफ ब्रश. प्रेफरेबली इट शूड बी सॉफ्ट, डोंट गो ऑन अ हार्ड ब्रश. थोड्याक न्ही ते फील येना जो पर्यंत ते हार्ड यूज करना, एक्झॅक्टली. आय हॅव सीन पीपल ब्रिडींग देर थी ऑल टुगेदर. सो ते म्हजो एडवायज आसतालो की प्रेफरेबली पूश युअर सेल्फ लिटल बीट ऑन अ सॉफ्ट ब्रश.
0: आणि दोतोर, ते ब्रश जेन्ना ते ब्रशाचे हे आपले
1: फ्रेड जाता
0: ताच्या पयली आमी बदलप. दोतोर, आमी आमची माव न्ही अशी बोटांनी
1: मसाज
0: करची
1: म्हणटा, इट्स अ व्हेरी गूड प्रॅक्टीस. इट्स अ व्हेरी गूड प्रॅक्टीस आफ्टर ब्रश बोटान माव मसाज करची, इट इज अ व्हेरी हेल्पफूल अँड गूड प्रॅक्टीस.
0: ओके दोतोर, आणि फ्लॉसिंग करतात न्ही तेन्ना म्हाका एक प्रश्न आयिल्लो. हांव तांचें नाव काल केल्लो तांणी म्हाका फोन, हांव नांव तांचें घेवपाक विसरलें. ती म्हणटात की आपणें फ्लॉस केलें न्ही की आपल्याक रगत येता, जाल्यार कितें करप?
1: नॉर्मली फ्लॉसिंग ही एक टॅक्नीक, रगत येता म्हळ्यार खंय तरी ती फॉल्टी टॅक्नीक जावं येता.
0: म्हाका दिसता की सकल
1: फोर्स
0: जाल्यार
1: फोर्स घालता
0: तुका मावीक लागूंक शकता.
1: नॉर्मली कशें आसता की दोनूय बोटांनी ज्या जर ती समजा थ्रेड फ्लॉसिंग
0: सुद्दां, ताणें म्हाका सांगलें की मको तिका आवडटा, सो मको खातना ते आपूण फ्लॉसिंग करता पळय तेन्ना आपल्याक रगत येता म्हणून.
1: सो नॉर्मली कशें आसता की तो मको थंय दांतान आडकता. नॉर्मली आतां हें कित्याक लागून जालां, एक तरी ताजे गम्स रिसीड जाला किंवां देंवला. समजा जर तोच मनीस समज जर फ्लॉसा वांगडा घडये तो टूथपीक बी यूज करता जायत, हे आडकता म्हणून, सो ताणीय बी ब्लिडींग जावपाचे चान्सीस आसता,
0: कित्याक ते लागून जखम
1: लागून जाता.

0: ओके ओके
1: दुसरें म्हणजे कितें आहा की समजा जर एकाच जाग्या वेल्यान येता जाल्यार दीस इज अ कॉमन प्रॉब्लम वॉट वी डिस्कस.
0: ओके
1: आतां समजा हें सगळ्याच दांता बरोबर आहा, देर कॅन बी अ पेरियो प्रॉब्लम. पेरियो म्हणल्यार गम्साचो प्रॉब्लम आसता.
0: ओके
1: सो ताका म्हाका दिसता की ह्या मनशान समज जर सगळ्या दांतांनी जाता जाल्यार माय एडवायज वील बी टू सी समबडी
0: दोतोराक मेळा.
1: प्रोफेशनल. हय
0: धन्यवाद दोतोर. आनी ज्या कोणे हो म्हाका प्रश्न विचारिल्लो काल फोन केल्लो ताका हांव म्हणटा थँक्यू आनी ताणें दोतोराक दाखोवचें. दोतोर म्हाका न्ही एक सहज प्रश्न आयलो. अक्कल दाड येता पळय ती सादारण कितल्या वयार येता? एक 17-18
1: हय 17
0: आनी
1: उपरांत
0: ताणें बेगीन येता जाल्यार कितें करप?
1: नॉर्मली ऑन एन एवरेज आमी जर टॅक्स्ट बुकान गेले जाल्यार 17 ते 21 वर्साचे वयोमान दितात ताका, ताजे मदीं येतात ती. ताजे
0: ताच्या
1: बेगीन
0: पयली
1: नॉर्मली येना.
0: ओके
1: 16 पयलीं वी हॅव नॉट सीन.
0: ओके
1: वेरी रेरली समजा जर तुमकां अशें कंडीशन दिसता जाल्यार वी हॅव नॉट कम अक्रॉस, बट 16 उपरांतूच आसतले चड करून, कारण सेकेंड मोलर इट सेल्फ कम्स एट द एज ऑफ 14 to 15,
0: ओके
1: कळ्ळें तुमकां. सो ताजे उपरांतूच थर्ड मोलर येता. सो अशें ताजी एज सिक्वेन्स आसता. समजा जर येयलो जाल्यार कितें इश्यू आसा, समज त्या मनशाक कितें इश्यू आसा जाल्यार तो एड्रेस करपाक जाता.
0: ओके
1: आतां नॉर्मली कशें अक्कल दाड येता तेन्ना देर इज समथींग कॉल्ड एज पेरिकोरोनायटीस जाता, म्हणजे तो अर्दो भायर येता आनी तो अर्दो कवर्ड उरता. सो जेयता ते तातूंत आडकता
0: आनी दुखता
1: आनी
0: मागीर.
1: मागीर तें इन्फेक्शन जाता आनी दुखता. थोड्यांनी आ करपाक त्रास जाता, सूज येता, जोर सुद्दां येता. सो ही कॉमन सिमटम्स आमी पळयता जेन्ना अक्कल दाड येता तेन्ना. सो हांकां फक्त घरगुती उपाय सिंपल म्हणल्यार म्हजो एडवायज आसतलो की मिठाची कळकळ करात, बेस्ट.
0: ओके
1: इट वील रिलीव मॅक्सिमम प्रॉब्लम्स. आनी समज जायत ना जाल्यार मॅडिसिन्स आहात ते बी म्हजो एडवायज आसतलो अगेन टू सी, कित्याक मॅडिसीन आमी सांगून डायरेक्ट घेवची न्ही.
0: घेवचें न्हय.
1: हां सो ताका लागून प्रेफरेबली तांणी कोणाकूय डेंटिस्टाक दाखोवचें.
0: सो दोतोर खूब खूब धन्यवाद. तुमी आयकतात आयकपेनो जागृताय दातांच्या भलायकीचे ह्या विशयाचेर डॉक्टर राजन लांबोर हांच्या लागीं साधिल्लो आमी संवाद. ह्या खिणाक तांच्या आवडीचें गीत.

0: दोतोर डेंटिस्ट आणि डेंटल दातांची काळजी अशी आमी जेन्ना म्हणतात तेन्ना रूट कॅनल हो एक जो कोणाक सहसा ते चुकना ताज्या विशीं तुम्ही कितें सांगता?
1: आतां पळयात, नॉर्मली कितें आहा की ह्या रूट कॅनलाच्या ट्रिटमेंटाक पावसर खूब विसाव वता किंवा वेळ वता, कारण दांताक कीड लागल्या उपरांत जर समजा तुम्ही इमिजिएटली डेंटिस्टा कडेन गेले जाल्यार ह्या प्रोब्लमा कडेन पावत ना. पूण समजा जर कांय कारण
0: संवय आसता, लवंग घालतली आमी, कितें करतली, गळगळे
1: करतली,
0: सो मागीर तें
1: रूट कॅनल.
0: एक्झॅक्टली कितें आसता दोतोर?
1: आतां रूट कॅनल म्हणल्यार कितें की दांताक जी कीड लागिल्ली आसता ती नव दांताच्या भितर आसता, ती जे पर्यंत पावता ताजे लागून दांता भितर इन्फेक्शन जाता. आनी जेन्ना इन्फेक्शन जाता, खास करून मनशाक न्ही, आमचे कडेन येता तेन्ना केन्ना येता की रातची न्हीद पडना किंवां गरम खाल्यार सोंसपाक जायना आनी ती दूख उरता, ती खूब वेळ उरता, ही सिमटम्स घेवन येता. इरिव्हर्सेबल म्हणटा तेका, चेंजीस इरिव्हर्सेबल पल्पायटीस, हे टॅक्निकल टर्म ताजे. हे सिवियर जातकीर जेन्ना पेशंट आमचे कडेन येता तेन्ना एकूच उपाय उरता तो हो रूट कॅनल ट्रिटमेंट म्हणून. आतां रूट कॅनला भितर करता कितें तर प्रत्येक दांताक मेन नर्व आसता दांतान सप्लाय. समज सकयली दांत जाल्ले जाल्यार इन्फिरियर अल्वेलर नर्व म्हणून आसता, ताजे कडच्यान ताका नर्व सप्लाय येता. वयली जाल्यार पोस्टेरियर सुपेरियर अल्वेलर नर्व म्हणटात. ह्यो दोन नर्व आसता ज्यो वयल्या दांता कडेन आनी सकयल्या दांता कडेन सप्लाय करता. तातूंतल्यान ताका नर्व इनोवेशन येता आनी थंय इन्फेक्शन जाल्ल्या कारणान ती नर्व दुखावल्या कारणान पेशंटाक सिवियर इजा जाता किंवां दूख जाता, स्वेलिंग येता. हाचे भितर जेन्ना ती नर्व सप्लाय एरिया आसता ती क्लीन केली, हो क्लिनींग प्रोसिजराक रूट कॅनल ट्रिटमेंट म्हणटात. आनी तो एकदां क्लीन केल्या उपरांत पेशंटाक पेन रिलीव जाता, ताची जी सिमटम्स दिसता तेका सायडीची जी सुजयेची दुखेची ही कमी जायत वतात. सो ह्या ट्रिटमेंट एज सच इन जनरल इट इज कॉल्ड एज रूट कॅनल ट्रिटमेंट. हाजे भितर मागीर वेरायटीज खूब आसता.
0: आनी जेन्ना आतां समजा म्हाका रूट कॅनल करपाक जाय आनी म्हाका ती दूख आसा आणि हांवच तुमकां सांगता की एनेस्थेशिया जाय म्हाका, जाल्यार तुम्ही म्हजे आयकतात काय तुम्ही ठरयतात?
1: एनेस्थेशिया दिवचीच पडटली. समजा जर ताका सिवियर पेन आहा, विदाउट एनेस्थेशिया रूट कॅनल शुड नॉट बी ट्रायड.
0: आणि दोतोर म्हाका एक सांगात, आतां समजा म्हाका डायबिटीज आसा, प्रेशर आसा, किंवा मागीर ते आमी
1: पेशंटाक माय एडवायस हांव सगळ्या पेशंटाक, इनफॅक्ट हांव ताजेर आर्टिकल सुद्दां बरयला की पेशंटान हें इन्फॉर्मेशन दोतोरा कडेन पयलीं शेअर करपाक जाय. थोडे फाटी खुबशे जाण स्पेशली खास करून जे ब्लड थिनर घेतात आनी तांकां समज दांत काडपाचो आहा, तांकां त्रास जाल्ले आसता, सो ते म्हणटात की एनी कॉस्ट यू रिमूव म्हणटात, ते हिस्ट्री सांगत ना. आनी मागीर जेन्ना प्रॉब्लम जाता तेन्ना मागीर आमकां कळोन चुकता की बाबा इकोस्प्रेन घेता किंवां अशें जाता. सो माय एडवायस वील बी प्लीज प्रोवायड ऑल द इन्फॉर्मेशन अबावट युअर मेडिकल हिस्ट्री.
0: कारण दोतोर पळयात, पेशंट हांवूच आसता पूण तुमकां खूब पेशंट आसता, सो इट इज आमचे पेशंटाचे पयले काम की आमी सगळे सांगू. हय दोतोर, आनी म्हाका एक सांगात, आतां रूट कॅनल जेन्ना आमी म्हणटात तेन्ना ते भरता पळय, ते सिमेंट उरता मागीर
1: काय? हाचे भितर सुद्दां न्ही फिलिंगाचो जो भाग आहा न्ही, हो दोन भागान आसता. एक आसता जो रुटान भितर फिलिंग घालतात तो थंयच उरता, आनी ताजे उपरांत न्ही, कारण दांत किडलेलो आसता सो तो मोर देन 50% तूं ऑलमोस्ट लॉस जाल्लो आसता. सो ताजे भितर दोन तरेन आसता. वयलो जो दिसता आमकां तोंडान दिसता ताका क्रावन म्हणटात आमी, ते क्रावनांतले फिलिंग करपाक. आतां आमी जर पयलीं
0: दोतोर हे सगळे मागीर तुमी पेशंटाक सांगता,
1: सांगचे पडटा तांकां आनी तेणी समजोवपाक आमी कितें सांगता नाल्यार ताणें प्रश्न विचारपाक जाय.
0: कित्याक दोतोर हांव आयलें म्हाका कांय खबर ना, हांव फक्त तुमच्या कडेन एकलें म्हाका दुखता.
1: सारके,
0: सो तुमी ते क्रावन बी सगळे
1: सांगतात ताका, ते स्टेप वायज सांगचे पडटा, कारण तो फक्त आपल्या दुखी खातीर येयल्लो आसता, ताका हेर कांय खबर आसना. क्रावन घालपाक जाय किंवां फिलिंग करपाक जाय, अमको टायम लागतलो, हे ताका कांय खबर आसना.
0: तितलो वेळ
1: वेळ वतलो हे समजावन दिवचे पडटा.
0: दोतोर, आनी दांत घालप हे केन्ना येता, म्हजो दांत केन्ना काडटात? खुबशे लोक न्ही दांत काडटलो म्हणूनच वचना आनी मागीर तो दांत न्ही ताच्या कुशीकचो सुद्दां अफेक्ट जाता. अशा लोकांक तुमी कितें सांगशात?
1: म्हजे एडवायस असो की बाबा, पयली म्हणल्यार एक डेंटिस्ट जो खरो डेंटिस्ट आहा तो दांत काडपाक पयली तुमकां फोर्स करपाक ना. जर पॉसिबल आहा तो सेव करपाक जाता जाल्यार,

0: तो सेव करपाचें पलीकडे आहा किंवां पलतडी आहा जाल्यारूच तो सांगतलो तुमकां हाका कांय करपा जावपाना, काडचो पडटलो म्हणून. आनी तेन्नाच तो दांत काडपाचो, ना जाल्यार बेश्टी म्हाका जाय म्हणून. थोडे फावटी येतात हे असलेय पेशंट येतात की म्हाका कांय ट्रिटमेंट करपाचो ना, दांत काडून उडय, हे भशेचे लोक आहात. पूण हे पर्संटेज कमी आहा. आयच्या टायमार जे एडवान्सीस जाला, लोकांचे अवेरनेस पळयल्यार आय कॅन से देज अ पॅरडायम शिफ्ट टोटल. लोक वतात आनी बरें म्हणजे कितेंय करून
1: जाणून
0: तोंडान
1: घेता.
0: वाटय म्हणटात, सेव कर.
1: दोतोर, आतां सगळ्यांत म्हत्वाचें आहार. आतां दोन प्रश्न आसा हातूंत. आहार म्हणटा तेन्ना बऱ्या दांतां खातीर आहार कितें? आनी आनी दोतोर दुसरो प्रश्नूय विचारता तुमकां की एका गुरवार बायलेन आपल्या पोटांतल्या भुरग्याच्या भलायके खातीर, म्हणजे तातूंत दांतूय आयलो जाल्यार ताका आहार आसा?
0: पळयात सेकेंड प्रश्न आमी मागीर पळोवया, कारण तोच प्रश्न आमी भुरग्याक दांत पयले केन्ना येता, भुरगें जाल्या उपरांत.
1: मागीर
0: पूण इन जनरल, इन जनरल समज एक प्रेग्नंट बायलेच्या बद्दल, इन जनरल म्हणल्यार तेणी लॉड ऑफ तिका फॉलीक एसीड बी दितात न्ही, ताका लागून मे बी लायक पालेभाज्यांचो वापर खूब जावपा जाय, फळां तांच्यांनी, दॅट आय वील हॅल्प ओवरऑल ऑल्सो. मागीर ताजे उपरांत तुमी इन जनरल विचारले की बाबा दांतां खातीर कॅल्शियम रीच फूड नॉर्मली आमी दूद म्हणया किंवां चीज किंवां योगर्ट किंवां दही म्हणया, दीस आर लायक सप्लिमेंट कशी. त्याच बरोबर थोड्यो ज्यो भाजयो मेळटल्यो किंवां कॅरट किंवां असले जे हार्ड चावूं शकता आमी, वीच वर्क्स लायक अ मसाजर
1: ओके.
0: गम्साक न्ही, मसाजर कशें जाता आनी क्लिनींग. आमी एक पयली म्हण आयकली अशी मोक्ष शुद्धी खातीर आमी फळ खातात. सो बेजिकली इट इज लायक आफ्टर फूड जेवण ते फळां खाताले. सो ताणें कितें जातालें की दांता सायडीन जे कितें लेयर कसो उरतालो तो एक फावटी क्लीन जातालो. सो दॅट इज एडवायजेबल भाज्या भितर ग्रीन वेजी लिफी वेजिटेबल मेथी म्हणात किंवां शेपू म्हणात किंवां इट इज व्हेरी गूड. आनी वांगडाच ड्राय फ्रूट्स, इट्स अ व्हेरी गूड ऑप्शन. वी हॅव गॉट लॉट ऑफ ड्राय फ्रूट्स नाउ डेज.
1: बरो आहार ताणें घेवपाचो. दोतोर, केन्नाय आमी पळयतात न्ही, तुमी जशें म्हळें की आज आपूण आकाशवाणीचेर आयलो आनी आपल्याक सगळें हांसती मुखां दिसलीं, दोतोर केन्ना केन्नाय दांत हळडुवे जातात न्ही, ते कित्याक? एक्चुली तो आतां समजा म्हजेच पळोवया, आतां हांव सगळें करता पूण ते बेजिकली हळडुवेच उरता.
0: आतां पळयात तुमच्या भितर समजा तुमी म्हाका विचारले की हेल्दी मनशा भितर म्हाका हळडुवे कशें दिसता, दांता कलर खंयच्यान येतो हें कळपाक जाय आमकां. नॉर्मली कशें आसता की दांत जेन्ना आमी म्हणटात तेन्ना दांताक तीन लेयर आसतात.
1: ओके.
0: आतां वयलो जो लेयर स्मायलांक दिसता तो एनॅमल म्हणटात आमी, सेकेंड लेयर आसता तो डेंटीन, आनी थर्ड आसता ती नर्व पल्प म्हणटात. जो खरो दिसता तो रिफ्लेक्शन जाता तो एनॅमलाचे जावपाक जाय. जेन्ना आमी हार्ड ब्रशींग करता घडये ते निवळ दवरपाचे तकलेन धरून जावये किंवां आनी कितें ब्रशींग सारकें जावपा जाय म्हणून नॅक्टान निवळ करपा खातीर फोर्सान यूज करता, तेन्ना हो एनॅमल स्लोली झरता.
1: ओके.
0: कळ्ळें तुमकां? आनी जे डेंटीन आसता न्ही ते हळडुवे मातशे किंवां आयवरी कलर आसता तो रिफ्लेक्ट जावपाक लागता. आतां खुबशे लोक येतात की म्हणटात की हांव इतले काळजी घेता तरी पूण म्हजे हळडुवे कशें, आनी तांकां केरीज आसना. बेजिकली तांचो एनॅमल लेयर थीन जाल्लो आसता किंवां गेल्लो आसता, सो तो येल्लो दिसता. आतां ताजे भितर ट्रिटमेंट आतां ब्लिचींग आहात किंवां विनियर्स आहात, फिलींग आहात, ऑल दॅट थिंग इज देर, प्रोवायडेड इट इज रियली रिक्वायर्ड टू बी डन.
1: कांयच करपाचें ना जाल्यार कितें?
0: कांयच करपा ना जाल्यार यू बी यूज नॉर्मल ब्रशींग तितलेंच
1: ना. पूण हळडुवे जाल्यार तो परत येता
0: ब्लिचिंगान करपा जाता. नॉन इनवेजीव ट्रिटमेंट म्हणजे ताजे भितर दांतां कांय करनात, दांताचेर एक तरेचें सोल्युशन आसा जेजे भितर हायड्रोजन पॅरोक्सायड म्हणा एक लेयर 35% हायड्रोजन पॅरोक्सायड आसता ते वापरतात. ताणी दांताचो कलर दोन शेड तीन शेड बरो जाता, एनहान्स जाता. हाजे भितर शेडींग आसता ते एनहान्स जाता, बरें दिसता. सो तो ट्रिटमेंट कॅन बी डन वीच इज कन्सिडरेबली सेफर.
1: दोतोर, कितेंय जालें जाल्यार आपल्या डेंटिस्टाक हें करप,
0: विजीट करून ताजे कडच्यान ओपिनियन घेवप.
1: दोतोर, आतां आमी तुमच्या हॉस्पिटलान येवया, डेंटल हॉस्पिटल, जशें गोवा मेडिकल कॉलेज तशें
0: डेंटल कॉलेज.
1: आतां जेन्ना एखाद्रो मनीस जाका कांय खबर ना अशा वेळार त्या तुमच्या डेंटल कॉलेजीन कितें हें आसता?
0: काय बरो प्रश्न विचारलो तुवें. आनी हांवें पळयलां खूब जाणांक न्ही तशें जाता, लोक शेणटात बाबडे, स्पेशली गांवांतल्यान बी येतात ते शेणटात. नॉर्मली न्ही डेंटल कॉलेजी बद्दल सांगपाक म्हटल्यार आमची 9 डिपार्टमेंट आसात. आनी एक साद्या मनशाक कितें आहा की दांत म्हणल्यार दांत, ताजे खातीर ताका हें खबर आसना की ताजे भितर सुद्दां आनी विभाग आसतले म्हणून. सो हाजे भितर कशी आहा की मांडणी केल्ली आहा. आतां एक मनीस येयलो ताका कांय खबर आसना, सो ताजे भितर कितें आसा की ताणें पयलीं वचोन बाबा एक पेपर केलो थंय,

105.4 मेगाहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही असा एफ एम रॅनबो सेवा. एक वर जाऊन 5 मिनिटं जगल्या जात ऐकूया कातारांची कार्यवळ. सुरवेक रिओ रोझा आणि रिटा रोझांच्या आवाजात ऐकूया घराचे सुख.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

0: तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो गोंय

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर आसा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.

नमन नटवरा. हो, नमन नटवरा. रंगभूमीची धूळ कपाळी लावून ज्या एका कलाकाराने रसिकांच्या मनावर अखंड अधिराज्य गाजवलं, ज्यांच्या मथाळ स्वराने आणि अभिनयी कौशल्याने मराठी संगीत नाटकाचा सुवर्णकाळ घडवला, ते अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजेच संगीत बालगंधर्व. 26 जून 1888 रोजी पुण्यात नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांचा गळा अत्यंत गोड आणि सुरावटीवर उखमी पकड असणारा होता. एकदा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी बाल नारायण यांचे गाणे ऐकले. त्या बालकाच्या गळ्यातील ती निसर्गदत्त देणगी आणि माधुर्य ऐकून लोकमान्य भारावून गेले आणि त्यांच्या तोंडून सहज उद्धार निघाले, हा तर बालगंधर्व. लोकमान्याने दिलेले हे नाव पुढे एवढे अजरामर झाले की जग नारायण राजहंस यांना विसरले आणि बालगंधर्व या नावाचा उद्धार झाला.

ज्या काळात स्त्रियांना रंगमंचावर काम करण्याची बंदी होती त्या काळात बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्रीभूमिका इतिहास घडवून गेल्या. अजरम संगीत मानापमान मधील भगिनी भामिनी, स्वयंवर मधील रुक्मिणी, शकुंतल मधील शकुंतला,

आणि एकच प्यालामधील सिंधू या भूमिका बालगंधर्वांनी अशा जिवंत केल्या की समोर पुरुष कलाकार उभा आहे ह्यावर प्रेक्षकांचा विश्वासच बसत नसे.

रसिक हो, आजच्या दिवशी गोव्याच्या निसर्गमय कुर्डी गावातल्या ज्या चिमुरडेने रवळनाथाच्या मंदिरात पहिली सुरावली आळवली ते गान तपस्विनी मोगुबाई कुर्डीकर नावाचा लखलखता हिरा म्हणून संगीत विश्वात अवतरले. आणि नेमक्या याच दिवशी 15 जुलैच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या स्वराने आणि अभिनयाने वेट लावणारा लोकमान्याचा लाडका नारायण म्हणजेच बालगंधर्व अथांग स्वराचा चंद्र कायमचा असताला गेला. एकाच दिवशी एका सुराचा उदय झाला तर दुसरा सुराचा अस्त. एकाच तिथीने भारतीय शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत या दोन्ही क्षेत्रांना आपल्या पाश्चात बांधून ठेवलं. आज या पवित्र दिवशी कुर्डी गावाच्या लोकांच्या लाडक्या माई म्हणजेच गान तपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या सुश्राव्य स्मृतींना आणि रंगभूमीचे दैवत असणाऱ्या बालगंधर्वाच्या अजरामर चरित्राला आम्ही अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने मानाचा मुजरा करतो. त्यांना कोटी कोटी नमन.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे.
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया.

अशी ही बनवा बनवी ह्या चित्रपटातील ह्या गीताबरोबरच आजचा आमचा मराठी गीतांचा हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय. नमस्कार. एकशे 105.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची ह्याचा एफ एम रेनबो सेवा. 2:30 झाले असतात. ऐकूया कोकणीतल्या मुख्य खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

गोंयाक संवसारीक मळावयले फामाद पर्यटन थळ म्हणून ओळख मेळ्ळा, मात ह्यान फुडें गोंयान अपघात मुक्त राज्य जावचें म्हणून गोंयकारांनी रस्त्याचे नेम पाळचे अशें आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे रस्तो सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमुर्ती अभय सप्रे हांणी केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या संकल्पनेतल्यान सुरू जाल्ल्या एक पेड माके नाम ह्या उपक्रमाखाला दिवचल मतदारसंघातल्या मेणकुरे हांगसर सरकारी हायस्कुलान राज्यसभा खासदार सदानंद शेट तनावडे हांच्या हस्तुकी झाडांची लागवड तशेंच रोपट्यांचे वाटप जाले. गोंय कला अकादमी आयोजित पंडित मनोहरबुवा शिरगांवकर यादस्तीक विभागीय महिला भजन सर्त शिरगांवच्या श्री लयराई देवस्थानाच्या सभाघरांत संपन्न जाली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्युझिकल युअर्स 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ट्यून केला एफ एम रेनबो सेवा. 5:30 जातात. आमच्या सांजेच्या सभेंत तुमका सगळ्यांक येवकार. ही सभा सुरू करच्या आधी एक नदर आयज वितरावचेल्या कार्यावळींचेर आमच्या एफ एम रेनबो सेवेंत. मुखेल खबरो आसतल्यो 5:58 तशेंच 7:58. दिल्ली केंद्रावेल्यान हिंदी खबरापत्र 6 वरांचेर आनी रातच्या 10 वरांचेर जाल्यार न्यूज इन इंग्लीश 7:05 आनी रातच्या 11:05. कोंकणी खबरो आसतल्यो 6:30 आनी प्रादेशीक खबरो 7:20. आमचे हे सभेंत कांय खिणा भितर मराठी गितांचो प्रोग्राम आसतलो. सदाभशेन रेनबो सांज 6:05 जाल्यार फोन इन चित्ररंजन 7:10. कांतरांची कार्यावळ रातच्या 8:00 जाल्यार 8:30 पोन्नी हिंदी फिल्म गितां सदाबहार ह्या कार्यावळी अंतर्गत. आयज आमचो प्रायोजित कार्यक्रम पिलर ऑफ फायर रातच्या 9 वरांचेर पश्चिमी संगीतांत वॉट्स हॉट ही कार्यावळ रातच्या 9:30. मागणी गितांचो प्रोग्राम फोन इन रिक्वेस्ट 10:05 जाल्यार 11:10 द फील गुडार.

0: एक नदर 233° एक मिनटार म्हळ्यार 1287 किलोवॉटांचेर आमच्या म्हादय चॅनलावयल्या कांय मुखेल कार्यावळींचेर ह्या खिणाक सुरू आसा मराठी युववाणी. तातूंत युगा घोटगे हांच्यो कांय कविता. तिनी सांजा कार्यावळी अंतर्गत आषाढस्य प्रथम दिवसे महाकवी कालिदास दिना निमतान डॉ गीता काळे हांचे उलोवप आसतले. याद आसुनी 7 वरांचेर. गीत आणि गजल घेऊन येता सुरत 8:15 जाल्यार दिल्ली केंद्रावयल्यान चर्चा का विषय रातच्या 9:30. आयज रातच्या 10 वरांचेर कोंकणी संगीत खेळ आयकूंक रावात मोगाचे जैत. बरोवपी सेबेस्टियन ग्रासियस आणि सादर करपी सिंथिया रेगो. ही आशिल्ली रूपरेषा आयज वितरावलेल्या कार्यावळींची. तुम्ही ट्यून केला 105.4 MHz FM रेनबो.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

नमस्कार श्रोते हो, 5:34 झालेली आहेत. आपण ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झवर FM रेनबो. मराठी गीतांच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.

लता मंगेशकर यांचा स्वर आपण ऐकलात. संगीतकार होते श्रीनिवास खळे. मराठी गीतांच्या या कार्यक्रमात बाभ बोरकर यांचे शब्द, प्रणय पवार यांचा स्वर आणि संगीतकार संदीप देशपांडे.

मराठी गीतांच्या कार्यक्रमात आता सोनाली चंद्रात्रे यांचा स्वर. हे गीत आहे हेमंत आवडसकर यांचं आणि संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे.

श्रोते हो, 5:46 झालेली आहेत. आपण ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झवर FM रेनबो आणि रेनबो सेवेत हा मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता लोकगीताचा हा तडका. हे गीत आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांच्या स्वरात.

FM रेनबो सेवेत मुखेल खुबरू काही क्षणातच आणि त्यानंतर 6 वाजता हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. आमचा कार्यक्रम रेनबो सांज 6:05 असतो.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आनी तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

105 अंश 4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही आम्ही आणि ही सतरंगी रेनबो सांज. आज तुमच्या वांगडा असा हा साईश देशपांडे. या कार्यक्रमात इल्ली माहिती, इल्ले मनोरंजन आणि तरेकवार अशी गीतां

105.4 मेगाहर्ट्झ यांच्यावर तुम्ही ट्यून केला FM रेनबो, आणि रेनबो वरवी ही असा सतरंगी रेनबो सांज. आणि तुमच्या वांगडा हांव साईश देशपांडे. तुमकां याद करून दिता की बरोबर 6:30 आसतलो एक ब्रेक कोंकणी खबरापत्रा खातीर, आनी ताच्या उपरांत 6:35 परतून ये सिलसिला जारी रहेगा रेनबो सांज तुमचे खातीर.

0: 2024 उक्तावण सुवाळ्याक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाजीर आशिल्ल्यो. हे वेळार तरणाट्यांक संबोधित करतना राष्ट्रपती मुर्मू हांणी सांगले,
1: उपस्थित युवा विद्यार्थियों तथा प्रोफेशनल लाइफ की शुरुआत कर रहे शोधकर्ताओं से मैं ये कहना चाहूंगी कि आयुर्वेद का भविष्य आपके हाथों में है. आप सभी को जिज्ञासा, सत्यनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
0: समाजाच्या बऱ्या खातीर आयुर्वेदांत आधुनिक तंत्र आपणोवपाचो उलो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मारला. हे वांगडाच आयुर्वेदाचे शिक्षण घेवपी बायला भुरग्यांक तांणी सांगले,
1: आयुर्वेद चिकित्सा का अध्ययन करने वाली बेटियों की संख्या तो बढ़ रही है, लेकिन चिकित्सक बनने के बाद आयुर्वेद से जुड़े प्रोफेशन में बने रहने वाली महिलाओं की संख्या उस अनुपात में नहीं बढ़ रही. इन महिला चिकित्सकों को आयुर्वेद से जुड़े प्रोफेशन में बने रहने और प्रगति की सीढ़ियां चढ़ सकने के सहायक हो सकने वाले उपायों को सुझाया गया है. मुझे लगता है इतने ही सुझाने से पर्याप्त नहीं होगा, उसको अमल में लाने के लिए सबको सोचना होगा.
0: व्यापक आर्थिक आणि व्यापार करार आणि सामाजिक सुरक्षा करार हांची अंमलबजावणी भारत आणि युनायटेड किंगडम हांच्या भागीदारीन मार्गदर्शक ठरता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांची सोशल मीडिया पोस्ट शेअर करताना प्रधानमंत्र्यांनी ही गजाल केली. केटा भारतातल्या शेतकऱ्यांक, उद्योजकांक, सूक्ष्म, ल्हान आणि मध्यम उद्योगांक नवीन उर्बा दितले, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रगतीशील क्षेत्रांक ब्रिटनच्या बाजारांत प्रवेश दितले असे प्रधानमंत्र्यांनी म्हळा. भारताची सेमीकंडक्टर डिझाईन आणि उत्पादन पर्यावरण प्रणाली घटमूट करपा खातीर केंद्रीय मंत्रिमंडळान 1.27 लाख कोटी खर्च करून सेमीकॉन 2.0 मान्यताय दिल्या. चीप डिझाईन सेमीकंडक्टर यंत्रणा आणि सामग्री, नवे फॅब्रिकेशन युनिट, संशोधन आणि विकास, कुशलताय विकास हांचेर या कार्यावळीन भर दिलो. देशी उत्पादनाक चालना दिवप, पुरवण साखळी चढ लवचीक आणि सक्षम करप, राष्ट्रीय सुरक्षा घटमूट करप, सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताक जागतिक केंद्र म्हणून स्थापन करप ही या कार्यावळीची काय उद्दिष्टा आशिल्ली. केंद्रीय मंत्रिमंडळान 2024-27 ते 30-31 या काळा खातीर 62,500 कोटी खर्च करून मोबाईल फोन उत्पादन येवजणेक मान्यताय दिल्या. ही येवजण देशी उत्पादन मोल वाडोवप, निर्यात घटकांची उपलब्धताय आणि भारतीय ब्रँडांक चालना दिवपी असे काय फायदे दिता. 5 वर्षात 39,00,000 कोटी वट्ट उत्पादन मोल मेळोवपाचो आणि 60,000 नोकऱ्यो निर्माण करपाचो या येवजणेचो हेत असा. सध्या भारत 7 सुवातींनी 24 न्युक्लिअर पॉवर रिएक्टर्स चलयता आणि तांची क्षमता 8.78 गिगावॉट असा. ते भायर 8,000 मेगावॉट क्षमताय आशिल्ले आनीक 10 रिएक्टर्स बांदपाचें काम सुरू आसा. ह्या प्रकल्पान प्रेशरायज्ड हॅवी वॉटर रिएक्टर्स, बॉयलिंग वॉटर रिएक्टर्स आणि लायट वॉटर रिएक्टर्स हांचो आस्पाव जाता. उर्जा सुरक्षा घटमूट करपा खातीर आणि आर्थिक वाढ करपा खातीर भारत अणुउर्जा कार्यावळीचो विस्तार करता असे सरकारान सांगला. सांसारीक तरणाटे कुशळटाय दिसा निमतान उलयतना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी भारताची सगळ्यांत व्हडली ताकद युवा शक्ती असल्याचे सांगले. तरणाट्यांची उर्जा, कुशळटाय आणि नवो दृष्टिकोन विकसित भारताचे सपन साकार करपाक सगळ्यांत घट बुनयाद तयार करता असे तांणी नदरेक हाडले. हे संदर्भात त्यांनी भारताच्या कुशळ तरणाट्यांक परबी दिली आणि आत्मनिर्भर जावपा खातीर कुशळटाय आणि तंत्रज्ञान गरजेचे असा हाचेर भर दिलो. भारतीय हवामान खात्यान आयज ओडिशान व्हड पावस पडपाची शिटकावणी जारी केल्या. ते भायर आयज बिहाराक आणि फाल्यां मेरेन ईशान्य भारत, छत्तीसगड, झारखंड आणि अस्तंत बंगालान व्हड पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान काढला. आयज अंदमान आणि निकोबार जुवे, अस्तंत बंगाल, जम्मू आणि काश्मीर, लडाख, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, माहे, तेलंगणा या वाठारांनी वीज आणि वादळी वाऱ्या वांगडा गडगड येवपाची शक्यताय असा. फुडल्या 2 दिसांत कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तराखंडात अशीच परिस्थिती असूक शकता असे हवामान खात्यान कळीत केला. फुटबॉल विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरयेंत आयज राती अमेरिकेतल्या अटलांटा शारांत अर्जेंटिनाचो पंगड इंग्लंडा आड खेळटलो. भारतीय वेळाप्रमाण हो खेळ राती 12:30 वरांचेर सुरू जावपाचो असा. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले राष्ट्र

सोर्जन बरोबर 36 मिनिटात आहात. तुम्ही ट्यून केला 105.4 MHz एफ एम रेनबो आणि रेनबो वरवी तुम्ही आम्ही आणि ही सतरंगी रेनबो सांज. या कार्यक्रमात इल्ली माहिती, इल्ले मनोरंजन आणि तरेकवार अशी गीतां.

भोव उत्सुकता निर्माण झाल्या. हो एक असो स्मार्टफोन जो येवपी काळांत प्रोफेशनल फोटोग्राफर्सांक डिजिटल SLR कॅमेराक एक बरो पर्याय दितलो हें नक्की.

0: याद हे गीत वरद तारी हांच्या आवाजातले अंतरा भिडे हांचे तुम्ही ट्यून केला FM रेनबो काय खिणा भितर ऐकूंक रावात मुखेल खोबरो.
1: प्लास्टिकचो कोयर गोरवां खातात आनी तांकां पोटाची दुयेंसां जाता. ह्याच दुयेंसांक लागून कितलीशीच गोरवां मेल्ल्यांची नोंद आसा. प्लास्टिकचो वापर बंद करुया. गोंय प्लास्टिक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

नमस्कार, यवसात काय मुखेल खबरो। शिर्विशेक वचपी न्हय, शिर्वीस दिवपी वेवसायीक जायात, असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मारला। गोंय अपघात मुक्त करपा खातीर गोंयकारांनी रस्त्याचे नेम पाळचे अशे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे रस्तो सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय सप्रे हांणी केला। कौशल्य विकास, पुनःकौशल्य विकास आणि कौशल वृद्धीचे महत्व लक्षात घेऊन स्वतः कुशळ जावचे असो उलो मुख्यमंत्र्यांनी मारला। गोयातल्या पर्यटन क्षेत्राक एआय वरवी नवी दिशा दिवपा खातीर गोय पर्यटनान सॉवरेन एआय पावर्ड पर्यटन प्लॅटफॉर्म, आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा आणि 2 हेरिटेज क्रूज बोटींचो आस्पाव केला। परकीय सत्तेआडचे पुराय आशिया खंडातले पहिले बंड असो जाचो उल्लेख जाता त्या कुंकळेतल्या 1583 बंडातल्या 16 वीरांक आयज समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी आर्गां ओपली। गोंय कला अकादमी आयोजित पंडीत मनोहरबुवा शिरगांवकर यादस्तीक विभागीय महिला भजन सर्त शिरगांवच्या श्री लयराई मंदिरात संपन्न झाली। 18-20 जुलै 2024 मजगती पणजे कन्व्हेन्शन सेंटरात जावपी एम्पावरिंग इंडिया 2024 आणि ऑर्गेनिक ॲग्रिकल्चरल अँड डेअरिंग एक्स्पो 2024 या प्रदर्शनाक राज्यातल्या माध्यमिक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसयत भेट दिवची अशें शिक्षण संचालनान कळीत केला। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

म्युझिकल युअर्स 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ट्यून केला एफ एम रेनबो. आणि आता रेनबो सांज ही कार्यवळ सोपयतना ही निमणी पेशकश.

तुम्ही ट्यून केला 105.4 MHz FM रेनबो बरोबर 7:05 आयकून रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित केल्लें इंग्लीश खबरापत्र.

0: 본인 짓들어댄젠.
1: Esta noite passam se 4 megahertz ancher FM Rainbow 7th hi saptaki karyavali phone in Chitraranjan with Saish. Saish. Hosa saptaki dhadakte nagmon ka program phone in Chitraranjan. फोन करात 2421285 आणि 2224457 या नंबराचेर. फोन इन चित्ररंजन विथ साईश. साईश. साईश.
2: थँक्यू साईश.

0: एफ एम रेनबो सेवेंथ हो मागणे गीतांचो प्रोग्राम आणि ह्या कार्यावळीतलो हो पहिलो कॉल. हॅलो नमस्कार, जय हो.
1: जय हो.
0: हा जी, कोण उलयता?
1: हा दत्तराम शेटकर डांबारेसान उलयता.
0: सांगात, नमस्कार, कशे आसात?
1: बरे आसात, तुम्ही कशे आसात?
0: एकदम मजेत आसा, एन्जॉय करता गर्मी जुलै महिन्यात.
1: मे महिन्या.
0: हय, बरे सांगा, खयचे गीत जाय तुमका?
1: इज्जत फिल्मातले लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी गायले.
0: इज्जत
1: ये दिल तुम दिल कशी लगता नाही.
0: हा हा हा, क्या बात, कोणा खातीर जाय?
1: या सगळी इष्ट आमच्या सदाच्या.
0: ओके, सदाच्या सगळ्या इष्टांक खातीर इज्जत.
1: नाव घेऊन बातमी लागतली.
0: बरोबर, लता मंगेशकर, मोहम्मद रफी.

तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झांच्या एफएम रेनबो आणि रेनबो वरवी मागणी गीतांचा प्रोग्राम फोन इन चित्ररंजन ऐकवेनो. हा सिलसिला जारी असाच उरतलो. आता काय खिणा भीतर ऐकूया प्रादेशिक खबरो आणि त्याच्या उपरांत 7:30 परतून एकदा फोन इन चित्ररंजन.

नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी तुम्ही ऐकत आहात कोकणीतल्यान खबरो. मुखेल खबरो. शिरविशेक वचपी न्हय तर शिरविश दिवपी व्यवसायीक जायात असो उलो मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक मारला. गोंयांक अपघात मुक्त करपा खातीर गोंयकारांनी रस्त्याचे नेम पाळप गरजेचे आसा असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे रस्तो सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय सप्रे हांणी केला. कौशल्य विकास, पुनःकौशल्य विकास आणि कौशल्य वृद्धीचे महत्व लक्षात घेऊन स्वतः कुशळ जावचे असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळा. पुराय

0: ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: परतून एक फावट येवकार. गोंय सरकारान चालीक लायिल्ल्यो रो रो फेरी प्रोजेक्ट यशस्वी थारला अशें न्हंय येरादारी खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी म्हळां. कमी वेळांत फास्ट येरादारी सेवा दिवपी रो रो फेरी सेवा फकत गोंयकारांकूच न्हय तर गोंयांत येवपी पर्यटकांकूय आवडूपाक लागल्या अशें मंत्री फळदेसाय हांणी म्हळां.
2: पॅसेंजरां खातीर जी ओडाताण जाताल्यो ल्हान ल्हान फेरींनी परत परत फावटी मारची पडटात आनी तरी आसतना व्हडलो क्यू व्हडल्यो लायनी आमच्या दक्याचेर लागताल्यो रॅम्पाचेर लागताल्यो. आमी एक नवो संकल्प केलो की आमी एका वर्सा भितर रो रो फेरीज म्हणटा तो प्रोजेक्ट हाडटले. सो सुंदर असो हो प्रयोग आयज यशस्वी जाल्लो आसा आनी गोंयची नामना एक वेगळ्या स्तराचेर वचून गेल्ले आसात. म्हणजे इंटरनॅशनल टुरिस्ट वचून ताजेर इम्प्रेस जाता.
1: 18-20 जुलय 2024 मजगतीं पणजे कन्वेन्शन सेंटरांत जावपी एम्पावरींग इंडिया 2024 आनी ऑर्गेनीक एग्रीकल्चर अँड डेरींग एक्स्पो 2024 ह्या प्रदर्शनाक राज्यांतल्या माध्यमीक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकां सयत भेट दिवची अशें शिक्षण संचालनालयान मागलां. सरकारी अनुदानीत बिगर अनुदानीत माध्यमीक उच्च माध्यमीक आनी खाशेल्या शाळांतल्या इयत्ता 8-12 विद्यार्थ्यांनी ह्या प्रदर्शनाक भेट दिवं येता अशें ह्या विशीं उजवाडायल्ल्या पत्रकांत म्हळां. भारताच्या सामाजीक आनी आर्थिक विकासा खातीर केंद्र आनी राज्य सरकारा वतीन चलयल्ल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची आनी रोजगाराच्या संदीची माहिती तरणाट्यांक मेळची तशेंच तांचे मदीं जागृकताय निर्माण जावची म्हूण पणजेंत एक खाशेलें प्रदर्शन घडोवन हाडलां. शाळा आपल्या विद्यार्थ्यांक हाडपा व्हरपा खातीर बालरथ बस सेवेचो उपेग करूंक शकतात, पूण विद्यार्थ्यां वांगडा शिक्षक आसप गरजेचें आसा. ह्या प्रदर्शना संदर्भात कांय प्रस्न वा माहिती जाय जाल्यार शाळां खातीर संपर्क अधिकारी म्हूण भारत इव्हेंट्सचे संचालक सतीश अरोरा हांचे कडेन संपर्क साधूं शकता अशें शिक्षण खात्यान कळीत केलां. गोंयांत फाटल्या 5 भिरांकूळ अपघातांत 1300 लोकांचो जीव गेला तर अपघात जावपी राज्याच्या वळेरेंत गोंय 21 नंबराचेर आसा. गोंयाक संवसारीक मळावयले फामाद पर्यटन स्थळ म्हूण वळखता. गोंयाक अपघात मुक्त करपा खातीर गोंयकारांनी रस्त्याचे नेम पाळचे अशें आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे रस्तो सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय सप्रे हांणी म्हळां. देशाचे जीडीपीतले 2% पयशे अपघात टाळपी यंत्रणा चालीक लावपाक खर्च जाता. चीन, जपान, अमेरिका ह्या सारकिल्ल्या देशांनी भिरांकूळ अपघाताचे प्रमाण 2-3 हजार इतलें आसा. भारतात 1.5-2 लाख वर्सुकी अपघात जाता. अपघातांचो प्रश्न सुटावो करपा खातीर आधुनीक उपकरणांचो उपेग, बरे रस्ते, रस्त्याचे नेम पाळपाची शिस्तीविशीं शिक्षणाच्या माध्यमांतल्यान जागृताय जावप गरजेचें आसा अशें न्यायाधीश अभय सप्रे हांणी म्हळां. गोंयाक अपघात मुक्त करपाक नागरिकांचा सहभाग महत्वाचा असा असे त्यांनी म्हणा.
3: 2020 मध्ये गोव्यामध्ये 2375 ऍक्सिडेंट झाले आणि 223 लोक गेले, 880 लोक इंजुअर्ड झाले. 2021 मध्ये 2849 ऍक्सिडेंट झाले, 226 लोक गेले आणि 843 लोकांना इंजुरी झाली. 2022 मध्ये 3011 ऍक्सिडेंट झाले, 2271 लोक गेले, 1091 लोकांना इंजुरी झाल्या. 2023 मध्ये 2846 ऍक्सिडेंट झाले, 290 लोक गेले, 1178 इंजुरी झाली. 2024 मध्ये 2862 ऍक्सिडेंट झाले, 286 लोक गेले, 1041 लोक इंजुर्ड झाले.
1: आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. शिर्विशेक वचपी न्हय तर शिर्विस दिवपी व्यवसायीक जायात असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयकारांकडे मागला. गोंयांक अपघात मुक्त करपा खातीर गोंयकारांनी रस्त्याचे नेम पाळचे अशें आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे रस्तो सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय सप्रे हांणी केला. कौशल्य विकास, पुनःकौशल्य विकास आणि कौशल्य वृद्धीचे महत्व लक्षात घेऊन स्वतः कुशळ जावचे असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. पुराय आशिया खंडांत परकीय सत्तेआडचे पहिले बंड म्हूण फामाद आशिल्ल्या कुंकळे बंडातल्या 16 महानायकांक आज समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी आर्गां ओपली. हाचे मुखावेले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं

0: एफएम रेनबो वरवी फोन इन चित्ररंजन घेऊया हाफ टाइमचं हा कॉल. हॅलो नमस्कार, जय हो.
1: जय हो.
0: हा जी, कोण उलयता?
1: खापूर सिटकर उलयता.
0: सांगात सर, तुमची आवड किती असा, फरमाईश किती असा?
1: म्हाका अमरची पिक्चर रिकॉर्ड झाली, मेरा बन का बावरा पंची कि बार बार डोले, हे लता मेश्वर गायले.
0: हा पोन्ने अमरदीप.
1: हय.
0: आणि एक अमरदीप आशिल्ले राजेश खन्नाचे.
1: ना, म्हाका राजेंद्र कृष्ण याने बरेली गीत. हा भाई.
0: अच्छा, ओके ओके. कोणा खातीर जाय?
1: सगळ्या खातीर.
0: सगळ्यां खातीर ह्या गीताची.
1: गीत म्हाका मनापासून आवडटा, कित्याक ते बिंबल रागाचेर आसा, म्हाका बरें आवडटा.
0: आणि एक खासियत असा ह्या

0: अमरदीप फिल्मातले हे गीत आणि सुंदर असे ढोलकी वादन भोसले बाब हांचे, त्यांचे पहिले नाव याद जायना, पण त्या वेळार संगीतकार लेगीत कितलो कल्पक आशिल्लो आणि कितले फ्रीडम दिताले वादकांक. एनिवे आम्ही फुडलो कॉल घेऊया. हॅलो नमस्कार, जय हो.
1: हॅलो, जय हो भाऊ.
0: येस सर,
1: हांव कॅनडी उलयतां, फ्रॉम कारांजाले.
0: आ म्हजो गांव भाव, सांग
1: कसो आहा तू?
0: आसा आसा बरो आहा.
1: म्हाका एक बरे सीतावर गीता पिक्चर आले कांतार दी
0: आर डी बर्मन.
1: ओय
0: कोणा खातीर
1: सोगलीं कांतार हीट खुंचे दी
0: ना? आर डी बर्मनाची सगळीच सॉंगां हिटच असतात. कोणा खातीर जाय, कोणाचे नाव?
1: म्हाका भेटूंक सोदता आमचे लुईजा डिमेलो आणि आमचो लुईस फ्रॉम सालिगांव आणि आमचो फ्रेंड केलशे.
0: सगळ्यां खातीर,
1: सगळ्यां खातीर. आणि तुका
0: थँक्यू थँक्यू. देव बरें करूं. एन्जॉय कर, गीत एन्जॉय कर.
1: ओके.

आनंद बक्षी आणि रा डी बर्मन कॉम्बिनेशन लता मंगेशकर आणि किशोर कुमार हांचो हो स्वर आशिल्लो सीता और गीता ह्या फिल्मा खातीर. सात वाजून बरोबर 45 मिनटां आतात. तुम्ही ट्यून केला एफ एम रेनबो 7 फोन इन चित्ररंजन. फोन करात 2421285 आणि 2224457 हे असतात आमचे नंबर. मागात तुमच्या आवडीचे गीत.

राम संपत हांचो हो ऑर्केस्ट्रा लापता लेडीज फिल्मा खातीर सुखविंदर सिंह हांचो हो आवाज तुम्ही ऐकलो. एफएम रेनबो सेवेंतल्या मागणी गीतांच्या कार्यक्रमात आता घेऊया एक ऑफ एअर रिक्वेस्ट. हे गीत मागपी विजय पवार, प्रज्ञा आणि मोहन माशेलच्यान. ताणी मागला सुंदर असे गीत शंतनू मोयत्रा हांचे संगीत. स्वानंद किरकिरे हांची ही उतरां आसात ऑक्टोबर फिल्मा खातीर. अवॉर्ड विनिंग गायिका सुनिधी चौहान.

विजू शाह हांचो ऑर्केस्ट्रा हे गीत खासा मुकेश चावला आणि मोनिशा चावला हांच्या खातीर जी फरमाईश ताणी केल्या चेंबूर मुंबईच्या. हे गीत आशिल्ले आमच्या फोन इन चित्ररंजन कार्यावळीतले निमणे अशे गीत. काय खिणा भितर मुखेल खबरो आणि त्याच्या उपरांत आयकूंक रावात कांतारा.

0: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. शिरविशेक वचपी न्हय, शिरवीस दिवपी वेवसायीक जायात, असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मारला. गोंय अपघात मुक्त राज्य जावचें म्हण गोंयकारांनी रस्त्याचे नेम पाळचे अशें आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे रस्तो सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमुर्ती अभय सप्रे हांणी केला. कौशल्य विकास, पुन्हा कौशल्य विकास आणि कौशल्य वृद्धीचे महत्व लक्षात घेऊन स्वतः कुशळ जावचे असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळा. गोयातल्या पर्यटन क्षेत्राक एआय वरवी नवी दिशा दिवपा खातीर गोय पर्यटनान सॉव्हरन एआय पॉवर्ड पर्यटन प्लॅटफॉर्म, आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा आणि 2 हेरिटेज क्रूज बोटींचा आस्पाव केला. परकीय सत्तेआडचे पुराय आशिया खंडातले पहिले बंड असो जाचो उल्लेख जाता त्या कुंकळेतल्या 1583 बंडातल्या 16 वीरांक आयज समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी आर्गां ओपली. गोंय कला अकादमी आयोजित पंडीत मनोहरभाव शिरगांवकर यादस्तीक विभागीय महिला भजन सर्त शिरगांवच्या श्री लयराई देवस्थानाच्या सभागरात संपन्न झाली. 18-20 जुलै 2024 मजगती पणजे कॉन्व्हेन्शन सेंटरात जावपी एम्पावरिंग इंडिया 2024 आणि ऑर्गेनिक ॲग्रिकल्चर अँड डेअरिंग एक्स्पो 2024 ह्या प्रदर्शनाक राज्यातल्या माध्यमिक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसयत भेट दिवची असे शिक्षण संचालनालयान कळीत केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

105.4 मेगाहर्ट्झांचेर हो चॅनल एफ एम रेनबोचो आणि हे केंद्र असा आकाशवाणीचे पणजी केंद्र. 8:1:22 जातात. तुमच्या खातीर कांतारांची ही कार्यावळ. आरंभाक गीत घेऊन येता विलियम रॉड्रिग्स.

0: आणि आता खरे म्हणजे मोगाची भेट घेऊन येता मोगाचे रोझलीन.
1: सॉल्ड दिसत म्हाका आवय फेरी भेटचं आला तुम्हाला.

0: आगो गे गते गे एचय पाशनाटा सरकेस
1: बस मारिंगाचा माकना का तुगे फिलसो आंधी ते मेल्या यान माकी त्या दिला
0: आगो हरे नक मुगो सो यान कोणम ससपाचे हं एक दिलो एनक मुटा तेक दिलो ते पी पी पी मुटा हं कित करपाचे तेका दिला बरे दिसता सोचा गेला तेच बरे हे दिसता

डालिम्ग चल आएसन बाटली खोटा चल बाटली खोटा डालिम्ग सुसेगु चल गाली तुझे बाटली

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

जॉन्सन कारवालो हांच्या संगीत दिग्दर्शनाखाला तोमाजीन कार्दोज हांची ही उतरां तुम्ही आयकली. मेलबा ब्रिटो आणि आयरीन कार्दोज हांचो आवाज आशिल्लो. ऐकू बनो हो मांडो तुम्ही आयकलो FM.

0: एलीक वाज हांच्या ह्या गीता वांगडा सोंपता कांतारांचो प्रोग्राम. तुमी ट्यून केला FM रेनबो.
1: हॅलो, हांव डॉक्टर संस्कृती रायकर. आकाशवाणीच्यो कार्यावळी आयकत आयकत हांव वाचीक अभिनय शिकला, हाजो म्हाका एज एन एक्टर म्हणून आतांय फायदो जाता. आकाशवाणी 90 वर्सां पुराय करता ही आमच्या खातीर अभिमानाची गजाल. आकाशवाणीन खूब खूब परबी. कॉंग्रेच्युलेशन्स.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार हांचो हो आवाज, राजेश रोशन हांचे संगीत. हे गीत असा गुलजार हांचे खट्टा मीठा फिल्मा खातीर.

लता मंगेशकरांच्या स्वरातली ही सॉफ्ट मुसिकी असा उषा खन्ना हांची स्वीकार किया मैंने या फिल्मा खातीर बोल निदा फाजली हांचे

मोहब्बत बरे दिल से आमी आयकतात ही ओडलायणी गीता आणि आनंद घेतात ह्या सदाबहार स्वर रचनांचो. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो.

मस्ताना फिल्मा खातीर आनंद बक्षी हांची ही रचना तुम्ही ऐकतात. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी हांचा आवाज आणि संगीतकार असतात लक्ष्मीकांत आणि प्यारीलाल.

सदाबहार गीतांच्या ह्या कार्यमोहिंत आता परतून एकदा लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल, गावपी कलाकार लता मंगेशकर आणि मुकेश, हे गीत मजरू हांचे फिल्म पत्थर के सनम

गीतांच्या स्वरांच्या साथीन कट जाय ये सफर, आणि होच हेत असा एफ एम रेनबोचो सदा तुमचे खातीर. ह्या कार्यावळीतल्यान आता हांव साईश देशपांडे घेता तुमचो निरोप. फुडली कार्यावळ काय खिणा भितर प्रायोजित कार्यक्रम पिलर ऑफ फायर. आयकत रावात एफ एम रेनबो.